एकाच्याई सी विचाई लपने क्वांगन तो यरो कजा जाता कनान क्वांगन रिंग गोंग सोयो सोयो सायन संज्ञा रक सायन नोय नोय ते कोय रक सायन नान नान ngàn rèn yom tái thì ta phải ra thật nặng nè nằm ở cha khuôn vì sao cùng cho mò mai đây sắc